नाचे नाचे कोई वहा आहा नाचे नाचे सारे हसी आहा नाचे नाचे सारे जवा आहा नाचे ना।